0: आज मैं रिकॉर्डिंग हगड थ्री स्वस मिनट में दिव्य गड़ौल में गणित ने बाजर हिंदन मेद के प्रोग्राम गाड़ में वाह दखाल मंगंदा मौलवा के ईद के फल के एम एम बैर कुरमा समाल कर जे खत तह की कोबा है और मैंगे प्रोग्राम तिबे ख्याल फुल तह हिस्सा कुरम टका गुड़वा नंबर के तीन तीन हाथ रे सुमें है सुमें है एक तुरंत तिबे पी एस एम एम मेद्र के फुर्सत बेनु कुरवाण का उम्मीद कुरान तो एक तेरे लवे दौड़ात्म सिमेन कम लवे दौड़ात्म उन्ना हम हगड़ फंसा हमें तिबे फुर्सत एक कुरी तिबे ख्याल फाड़ कुरमा अदे तिबे नन्नोट को दमट
1: हिसाब ఎమ్మ ఉతురుగా
0: ఉతురు కొండటగా
1: ఫార్ములగు ఫార్ములే
0: తెగి ఉతురు ఎమ్మ ఉతురన్ ఉన్ననే తియా జిహిగను తియోతి ఫార్ముల ఇహిరి ఏన దురుకురం వెన్ దక్కా హవాహక ఏన అడివిజి ఏన రోనే
1: మేదువే సమాస కొల్లం జిహనను
0: ఏయితై విగోతకి ఆ మెదకి వర ఉపావర్ దుహక బాణే
1: ఆ బాబా దెంగురి కొంకుజ్జే
0: దెం ఆతిఫా ఇన్నే ఆతిఫా
1: आतिफा कहीं न तो
2: अल्हम्दुलिल्लाह भारत रंगोलिंगे तो
1: मुबारक आतिफा
2: ईद मुबारक
0: सिराज
1: बरकत तेरी ईद दुआ हो गए है वो तुम दिल राज्य चढ़ गए सुरिहा बेफुलन
0: बड़ा बड़ा शुक्रिया सिनाज के आय दारा गैत में अमीन सा दो बार हुरिहा एक और नवस ईद मुबारक इंगे
1: हाँ ईद मुबारक रेगा रमीज के कारे के मुनिंदुनी अड्डू सिटी का हवा रोली
0: हवा एरो विदो मेरे मेरे तो कौन कहे कोली वर्त क्या हो रही
1: नहीं के मेरे दम वागन नुकुमी में क्या नहीं
0: हावीरो नुकुमी जा हावीरो
1: हाँ हावीरो नुकुन ना ने में
0: हाँ हावीरो और ना नु बरा मैं बाय कहा कोली वर्त
1: हाँ
0: गए दोर को दिवर ना कि दात गए दोर कोड़ को दिन गोयां दात ही
1: हाँ
0: गए
1: आहोंगे तो सीना तो क्या नहीं होना ना कुदू कुज्जे
0: ए मेरे बड़े गेदर होले रट्टे ही कुदिंग उले ने नो
1: हाँ रट्टे ही कुदिंग उले
0: ना हाँ एक दिन ना एक ही कभी तो वाग वाग उसको ले हेड कर ले तो बदन जहे ने मजा कर लम्बा ने
1: हाँ मजा कर लम्बा ने
0: हाँ
2: शिनाज
1: ये हज्जी दो दो
0: हाँ
2: शिनाज
1: हाँ
2: को बम्मी माउलोग की के तो पुनो बाणी
1: मालू है बुनानी हमें एक्वरी कमाए कि एमएम का सूड़े क्यों ना
0: हाँ
1: ये दुनिया नून देंगोती ऐने दुनिया तैयार है वो
0: हाँ ऐ में माने मेरा टे हो रही है रामेतर को दिन ना मेरा ईदुम बार के बड़े बड़े
1: अड्डो बहरु हैं हम ऐ में अड्डो सिटी के हो रही है बहुल एवरी हम अड्डू के हुद है रही है तो ना ईद मुबारक एविस बा है का बात ही निको
0: आज मत से ना शुक्रिया शिनाज
1: आज को मारे सिटी के हुरिया बेफुलन ना
0: ओके
1: यह अड्डू के हुरिया बेफुलन
0: हुरिया एम ना ईद मुबारक वक्त वेला नहीं ईद मुबारक क्या की
1: हाँ ईद मुबारक आदि बार वैसे ईद मुबारक
0: बात
1: ईद ही रहा बस फ्रेंड वच्चे रामी तो
0: आधे हम भी मी मी और ईद मुबारक क्या की वक्त वेला शिनाज ಗುಳಾದ ಬಹ ದಕ್ಕಾಲು ವರಂ ಮಹಿಮ ಖಾಸ ಗೊತ್ತೆಗ್ಗ ಇಂಗೇತ ಮಮ್ಮಯ ಬಪ್ಪಯ ದುನಿಯ ಗತಿ ಮಿನಮ ಎ ಬೇಗ್ಗೆ ಎ ಬೇಫಳು ಇಂಗೇತ ವರ ಬಡ ಸಾಮಿಲ್ ಕುರೆತ ಮಸೇ ಕುರಂ ವಾಣ್ ಪಹರೆ ಗಾಳ ಮೀಹ ಕುಳದಾಣ ಇಂಗೇತ ಮೀ ರಶಂ ಬೇರುಗ ಮ್ಯಾಮ್ ಫ್ಯಾಣ ತಂ ಕುಳ ದುರುಗ ಹೆಣ್ಣ ಮೆಸ್ ಮೇದಕಿ ವರಂ ಖಾಸ ದುಹೆ ಮ್ಯಾಮ್ ಫ್ಯಾ ಮತಿ ಹಂದ ಕುರಂ ಜೆಹೆನ್ ಎ ಮೀಹುಂ ಅಳುಮೆಂಟ ಕಲ್ಫ ಕುರ್ಬಾನಿಗೆ ಅಗು ಮಿ ದುಹಕುಸ್ ಅಳುಮನ ಅದಾ ಕುರೆಣ ಚೆನ್ನ ಮಿಕಾಲ್ ಕೊಮ್ಮೆ ಉಫದೆಗ್ಗ ಎ ಮೀಹುಂ ಬ್ಯಾರ್ ಕುರೆತ ಮಸೇ ಕುರಂ ವಾಣ್ ಅಳುಮೆ ಎ ಮೀ ಮ್ಯಾಮ್ ಫ್ಯಾ ಮತಿ ಹಂದಾಣ ತಂದಬಾತ್ ಮಮ್ಮ ಕ್ಯಾರಿ ಬಪ್ಪೆ ಕ್ಯಾರ ಜಿಯಾರ ಕುರೆ ಅಂತಿ ಅ ಜಿಯಾರ್ ವೆಸ್ ಕೊಲ್ಲಬಾತ್ ಗೆ ಗೆನೆಮತಿ ಗೆ ಗೆನೆಸ್ ಬೆಫೋನ್ ಆಕೆ ಬಾತ್ ಹೇದ ಕೊಲ್ದ ತಮ ಸಹ ಕುರಂ ವಾಣ ಗೆತ
2: ದೆನ್ ದುರ್ಗತಿ ಬೆಕಮ ವಾಣ ಮಿ ಫೋನ್ ಗೆ ಸರಿಯಾ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಕೊಲ್ದ ವನೋನಿ ಹಮ ಆಡಿಯೋ ಕಾಲ್ ನಮಸ್ ಕೊಲ್ಲಬಾಗೆ ವಾಹಕ ದಕವಾಲವ ವಗುತ್ ಕೊಳೆ ಹೇದ ಕೊಲ್ಲಬಾತಿ ಕೊಮ್ಮ ಹೆಂ ವೆಸಿಂಗ ಗೆತ
0: ಎಮ್ ಎಮ್ ವಿವಾಹ ದನ್ನವಾಲ ಫಾರ್ಮ್ ಅದಿಸ್ ಫಾರ್ ದನ್ನವಾಲ ಇದುಗೆ ಫಲ್ಲುಗ ಎಮ್ ಎನ್ ಬ್ಯಾರ ಕುರಂ ಸಮಾಲ್ಕಂ ದೆವ್ವಾರ ಏಕಿ ಕಂತತ್ತ ಹೋಗ ದೆನ್ ಮಿಸ್ಕಿತ್ತಕ ಬಡಾನ ಬೇಫಳು ಮಿಹಾರ್ ನುಕ್ಮಿಡಾನ ಕಣ ಉಮ್ಮಿದ್ ಕುರನ್ ಹಿಂಗೆ ತು ಮಾಲೆ ಗಿತುರಂ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸರಹತ್ತಕ್ಕೂ ಹಮತಿ ಬೇಫಳು ಬಡಾನ ಮುಟ್ಟಕ ಮಿಹಾರ್ ಏಕೆ ರಡ್ಡಟುಗ ಮೀ ಬಡು ಜಮಾತು ಮಸ್ ಮೀ ನಮಾದು ಕುರವೇನಕ ಉಮ್ಮಿದ್ ಕುರೆ ಬೇಫಳು ರೇಗಸ್ ಬೇಫಳು ವಿದಾಳು ತಿಮ್ಮಣ್ಣ ಮೇ ಫಹರ ಮೋಸಂ ಉಡೆ ಗೊತ್ತುಂ ನುಕುರು ವಿಧಾನಕ ಮಟ್ಟಕ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಬಿ ಯಕ್ಕೆ ಮಿಸ್ಕಿತ್ತಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ ಎರಡರಸುಗ ಮಿಹಾರು ಅಳುಂಡ ಹೀವಣ ನುಕುಮಿಡಾನ್ ತಿ ಬೇಫಳು ತಿಬ್ಬ ಬೇಫಳು ಹಿಂಗೆ ಉಡೆ ಅನ್ನುವಾಣ ಮಿಹಾರು ಕಿಹಿನತ್ತ ಮೋಸಂ ಒತ್ತಿ ಮೋಸು ರೀತ್ ಕಮ ಬಜ್ಜಿಯ ಬಡು ಜಮಾತ ಬಡ ಅನ್ನುವಾಣ ಮೋಸಂ ಗೋಸ್ಕಮ ಉಳೆ ಕಮ ಬಂಜ ಬೇರೆ ನುಕುರವಿನ ಕಮಲ್ ದಫಾ ಕುರವಿಂಜ
2: ಮಿಸ್ಕಿತ
0: ಬಡ ಅನ್ನುವಾಣ ದೆನ್ ಈದಕ್ಕೆ ಹಮ ಹುರಿಹಾ ಬೇಫಳು ಬೇರೆ ಒಡೆ ಅನ್ನುವ ನಮಾದ ಕಬ್ಬಾತಿವೆ ಅಂಹಂ ಬೇಫಳು ಸಿಂಗೇತು ಅಂಹಂ ಬೇಕಮಂದು ಸೊಡ ಅನ್ನಮಾತಿ ತುಪ್ಪಳು ಕುದಿನ ಬೇಫಳು ಅಕ್ಕಿ ಕಮ್ಮ ಬಡ ಅನ್ನುವಣ ಅಳ್ಮಣ್ಣ ಹಿಂಗೆ ಹೆಮ್ಮೆ ರೀತ್ ಕಮ ಬಜ್ಜಿಯ ಹಮ ಬಡು ಜಮಾತ ಕುರವೇತ ಮಸೆಹ ಕುರಂ ಮಾಡ ದತ್ತ ಬದಲು ಕೊಲ್ಲಾನ ಮಸೆಹ ಕುರಂಜೆ ಉಪಾವರಿಕಂ ಅಳುಮೆ ಎಮ್ಮೆಂಗೆ ಹಿನಿತುಮ ಮ್ಯಾಕೆ ಮೋಣಮತಿ ಫೆನೆತ ಮಸೆಹ ಕುರಂಜೆ.

0: dulzura. Megenestini hakiki sura miwahakage furtaumba miwahakage nunimiwepa madama hama migadi ka kenestena bahako sheli fatmat wahida itur bavrinaki faisal mohammad nihan nasir shaya amnat ramla joni fatmat sama suleha wahida abdurrahman adi sefar barakat teri alhaid gehedu matahuniya emmeha befuna ariskuramu wakivelana program ne ufetta klavali fatmat wahida khushali algunashat nasim assalamu alaikum
1: komme umuraka
2: komme fantiyaka
1: komme gintiyaka divahi rajyage adu engha 741 kilohertz medium wave
2: अड्डी हनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड
3: राज्य के कोमे हिसाबे गहुरी केम्बस एवेस आगे देखो मकानुला पीएसएम के चैनल तक फोन उंगाडू हाला बलालुमा फसे हगोते
1: पीएसएम ए आ
4: दिवे राज्य के अडा दीनु के अडू आदि दिवे ही एफएम वेस अडू हाल वेने
3: टीवीएम यस टीवी आदि पीएसएम न्यूज़स बलाले
1: पीएसएम ए आ
4: iOS adi Android phone takun download kuravene
3: PSM ya
4: avaha phone download kurappa
1: engha 741 kilohertz medium wave addi 90 megahertz fm band
2: divehrajye ke adu
5: ಕಡೆ ಮೆಂದ್ರು ಅಮರ ಗಡಿ ತಿರಿಸ್ ಅಡು ಸೋಮಂತೆಗೆಂದೋನಿ ದಿವಿಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು